चूड घे त्याचा लंकापती असं पुन्हा पुन्हा म्हणून शूरपणखेनं चेतविलेला दशानन रावण रामाशी युद्ध करून सीताहरण करण्याच्या उद्योगाला लागला. त्यानं त्यासाठी मारीचाचं सहाय्य मागितलं. मारीचाला श्रीरामाचा पराक्रम ज्ञात होता. त्यानं रावणाचं मन वळवण्याचा प्रयत्न केला पण काहीही उपयोग झाला नाही. शेवटी काही कपट जमल्यास करावं म्हणून रावणानं एक युक्ती काढली. त्यानं मारीचाला मृगरूप धारण करायला सांगितलं आणि आपण याचक यतीचा वेश धारण करून त्याच्या पाठोपाठ पंचवटीत गेला. मारीचानं धारण केलेलं अभूतपूर्व मृगरूप पाहून सीतेला खरोखरच अत्यंत मोह झाला. ती पर्णशाळेत आली आणि श्रीरामानं म्हणू लागली, तोडिता फुले मी सहज पाहिला जाता, मज आणून द्यातो हरिण अयोध्या नाथा. झळकती तयाच्या रत्ने शृंगावरती, नव मोह फुलासम सुवर्ण अंगावरती, हे नयन भाळले त्याच्या रंगावरती, ते इंद्र चापसे पुच्छ भासले उडता, मज आणून द्यातो हरिण अयोध्या नाथा. तो येऊन गेला अनेक दाया दारी, दिसतात उमटली पदचिन्हे सोनेरी, घाशिले शिंग या रंभा स्तंभावरी, तो दिसे सुवर्णी बघा देवरा कांता, मज आणून द्यातो हरिण अयोध्या नाथा. चालतो जलद गती मान मुरडितो मंद, डोळ्यात काहीसा भाव विलक्षण धुंद, लागला मृगाचा मला नाथ हो छंद, वेडीत जाहले तृणांतरी त्या बघता, मज आणून द्यातो हरिण अयोध्या नाथा. किती किती मृगाचे लक्षण मी त्या गणू, त्या मृगास धरणे अशक्य कैसे म्हणू, मज साठी मोडिले आपण शंकर धनू, जा करा त्वरा, जा करा त्वरा मी पृष्ठी बांधिते भाता, मज आणून द्यातो हरिण अयोध्या नाथा. कोशात कोंडिले अयोध्येत जे धन, कोशात कोंडिले अयोध्येत जे धन, ते असेल धुंडित चरणासाठी वन, जा आर्य तयाते कुटिरी या घेऊन, राखील तोवरी गेह आपुला भ्राता, मज आणून द्यातो हरिण अयोध्या नाथा. सापडे जरी तो सजीव अपुल्या हाती, सापडे जरी तो सजीव अपुल्या हाती, अंगची तयाच्या रत्ने होतील ज्योती, देतील आपणा प्रकाश राणी राती, संगती नेवत्या परत पुरीसी जाता, मज आणून द्यातो हरिण अयोध्या नाथा. जाताच पाहतील हरिण सासवा जावा, करतील कैकयी भरत आपुला हेवा, ठेवीन तोवरी जपून गडे तो ठेवा, थांबला कशास्तव धनुर्धरा हो आता, मज आणून द्यातो हरिण अयोध्या नाथा. फेकून बाण त्या अचूक जरी माराल, फेकून बाण त्या अचूक जरी माराल, काढून भाऊजी घेतील त्याची खाल, त्या मृगासनी प्रभू इंद्र जसे शोभाल, तो पहा दिसे तो दूर टेकडी चढता, मज आणून द्यातो हरिण अयोध्या नाथा.